केते अगंत नहीं विचार केते खब तुटहे बेकार केते लै लै मुकर पाहे केते मूर्ख खाही खाहे केते दुख भूख सद मार एह पे दात तेरी दातार।

गोविंद। आखे ईश्वर आखे सिद्ध आखे केते कीते बुद्ध आखे दानवे आखे देव आखे सुर नर मुंडन सेव केते आखे आखन पाहे केते कह कह उठ उठ जाहे।

गौरमुख सौद सिंजाप देत साचा दरबार सच्चा सौदा खर्च सच अंतर परम प्यार।

नानक से मह सोहणै सचे दर दिशान मुख सचे सच दाड़िया सच बोले सच कमाहे सचा शब्द मन वसिया सतगुरु माहे समाहे सचे।

तू सदा सच संभाले इहो कुटुंब तू जे देखदा चले नाही तेरा नाले साथ तेरा चले नाही तिस नाल क्यों जित लाइए ऐसा कम मूले ना कीचै जित अंत पछताइए सतगुर का उपदेश सुन तू होवै तेरे नाले कहे नानक मन प्यारे तू सदा सच संभाले।